शाळेत बोल प्रस्तुतचे मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रगती मंच अंतर्गत राज्यांनी 30,000 करोड रुपयांना लोकांनी साठी माळखाकीय परियोजनांनी समीक्षा केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज ब्रिटनने लंडनने 3 दिवसीय सत्तावार मुलाखते जेव्हा रवाना थशे. आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी अमेरिका साथीने प्रारंभिक शांती करार हेठळ इराणने निरीक्षण करशे. ब्रिटनला केर स्टार्मर प्रधानमंत्री पदाचे राजीनामे आता बाद लेबर पार्टीने सांसद तरीके त्यांना कार्यकाळ चालू राखशे. भारत ए आणि श्रीलंका ए वच्चे 2 मॅचनी टेस्ट क्रिकेट श्रेणी आजथी सुरू थशे. ग्रामीण विकास विभाग द्वारा आज नवी दिल्लीमे ग्रामीण विकासमां कृत्रिम बुद्धिमत्ताना उपयोग पर राष्ट्रीय कार्यशाळा योजाशे. शाळा प्रवेशोत्सवमां 2 दिवस दरमियान राज्यभरमां 11,20,000 वधु विद्यार्थ्यांनु नामांकन. राज्यना प्रवासन आणि यात्राधामांनी कायाकल्पना उद्देश साथे 3,28,00,000 विकास कामांना मंजुरी. ऑनलाईन गेमिंग आणि ट्रेडिंग कौभांडमध्ये अहमदाबादमध्ये 5 ने धरपकड. सीए इंटरमिडिएटला जाहीर झाल्या परिणामांना अहमदाबादमध्ये 3 विद्यार्थ्यांना ऑल इंडिया 50 रँकला स्थान. फुटसल क्लब चॅम्पियनशिपमध्ये गुजराते मध्य प्रदेशने हरविले सेमीफायनलमध्ये प्रवेश करू. आज संविधान हत्या दिवस कटोकटीथी पीडितोने श्रद्धांजली अर्पण कराशे. आयसीसी महिला T20 विश्वकपमां भारत आज बांगलादेश सामने टकराशे. आगामी 2 दिवस राज्यमां वरसादनी हवामान विभागनी आगाही. आज ज्येष्ठ सुद पक्षनी एकादशी तिथिमां गायत्री जयंतीनु पर्व उजववामां आवशे. जिल्हा रोजगार कचेरी ભુજ અને ઔદ્યોગિક તાલીમ સંસ્થા અંજારના સંયુક્ત ઉપક્રમે આજે આઈટીઆઈ અંજાર ખાતે જિલ્લા કક્ષાના એપ્રેન્ટિસશીપ અને રોજગાર ભરતી મેળાનું આયોજન. ભુજ પ્રાદેશિક પરિવહન કચેરી ખાતે આધુનિક એઆઈ આધારિત ઓટોમેટેડ ડ્રાઇવિંગ ટેસ્ટ સિસ્ટમનો પ્રારંભ કરાયો. હવે પછીના મુખ્ય સમાચાર 5:10 અપાશે.